0: तदेव उत्तरत्र तारकाक्षवचनेन उपपाद्यते। भवज्ञातोऽसि तुष्टोऽसि यद्यस्मान् सहबन्धुभिः तेन सत्येन भूयोऽपि कदा त्वं प्रदहिष्यसि दुर्लभं लब्धमस्माभिः यदप्राप्यं सुरासुरैः त्वद्भावभाविता बुद्धिः जाते जाते भवत्विति इति। भगवता हतानाम् असुराणां सद्यो मोक्षप्राप्तिर्भवेत् इति बहुत्र निर्दिष्टं पुराणेषु। तदत्र तारकाक्षवचनेन स्फुटीकृतं द्वादशेऽध्याये च भगवदाज्ञया सपरिवाराणां तेषाम् असुराणां वितललोकप्राप्तिर्बभूवेत्युक्तम्। अनेन आसुरभावयुक्तानां तारकाक्षादीनां सद्गतिप्राप्तिः प्रतिपादिता। तत्र त्रिपुरदाहसमये आसुरभावरहितः मयासुरः भगवतः करुणातिरेकात् रक्षितो बभूवेत्याह। एतस्मिन्नन्तरे शम्भुं प्रसन्नं वीक्ष्य दानवः तत्राजगाम सुप्रीतः मयोदग्धः कृपाबलात् इति। अनेन मयासुरसदृशानां सद्गतिप्राप्तिः प्रतिपादिता। अन्ते च स्वस्वलोकगमनेन देवादीनां सद्गतिप्राप्तिः प्रतिपादिता। ततो ब्रह्मा हरिर्देवाः मुनिगन्धर्वकिन्नराः नागासर्पाश्चाप्सरसः संहृष्टाश्चाथमानुषाः स्वं स्वं स्थानं मुदा जग्मुः शंसन्तशाङ्करञ्यशः स्वं स्वं स्थानमनुप्राप्य निवृत्तिं परमाययुः इति। अनेन त्रिपुरवधोपाख्यानं समाप्तं। गङ्गाधराष्टकस्य षष्ठश्लोकः समाप्तः। सप्तमे श्लोके दीक्षितेन्द्राणामाशयः न स्फुटमवगम्यते। श्रौतस्मार्तात् वैदिकपथात् पतनरूपाम् आर्तिमापद्यमानस्य कस्य भक्तस्य आर्तिम् अपराधक्षमापनेन भगवान् जघान इत्यन्वेष्टव्यमत्र। श्रौतस्मार्तपथात्पराङ्मुखमपि प्रोद्यन्महापातकम् विश्वाधीश ममत्वमेव गते त्यालापयन्तं सकृत् रक्षण्यः करुणापयोनिधिरिति प्राप्तप्रसिद्धिः पुराहि। आर्तत्राणपरायणः स भगवान् गङ्गाधरो मे गतिः इति श्लोकः। हे विश्वाधीश, त्वम् एव मम गतिः इति पुरा सकृत् आलापयन्तं श्रौतस्मार्तपथात् पराङ्मुखं प्रोद्यन्महापातकम् अपि रक्षन् यः करुणापयोनिधिः इति प्राप्तप्रसिद्धिः हि सः आर्तत्राणपरायणः भगवान् गङ्गाधरः मे गतिः इत्यन्वयः। अष्टमे श्लोके गङ्गास्रावसंरोधनरूपाम् आर्तिमापद्यमानस्य भगीरथस्य आर्तिहन्तारं गङ्गाधरं देवं स्तुवन्ति दीक्षितेन्द्राः। गाङ्गं वेगमवाप्यमान्य विबुधैः सोढुं पुरायाचितः दृष्ट्वा भक्तभगीरथेन विनतः रुद्रजटामण्डले कारुण्यादवनीतले सुरनदीम् आपूरयन् पावनीम् आर्तत्राणपरायणः स भगवान् गङ्गाधरो मे गतिः इति श्लोकः। अस्य अन्वयः एवं भवति। पुरा यः रुद्रः मान्यविबुधैः भक्तभगीरथेन अवाप्य गाङ्गं वेगं सोढुं याचितः सन्न जटामण्डले तद्वेगं दृष्ट्वा भक्तभगीरथेन विनतः सन्न कारुण्यात् अवनीतले पावनीं सुरनदीम् आपूरयन् सः आर्तत्राणपरायणः भगवान् गङ्गाधरः मे गतिः इति एवं भवत्यन्वयः। अत्र अनेन पाठेन अन्वयः न सम्यक् भवति इत्युक्त्वा कृत्वा श्लोके विद्यमानानि कानिचित् पदानि परिणतान्यस्माभिः। एवम् अस्य श्लोकस्य संशोधितः पाठः एवं भवति। गाङ्गं वेगमवाप्यमान्य विबुधः वोढुं पुरायाचितः रुद्ध्वा भक्तभगीरथेन विनतः रुद्रो जटामण्डले कारुण्यादवनीतले सुरनदीम् ಆಪೂರಯತ್ ಪಾವನೀಂ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಸ್ಸ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರೋ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ. ಅಸ್ಯ ಅನ್ವಯಃ ಏವಂ ಭವತಿ. ಪುರಾ ಯಃ ಮಾನ್ಯವಿಬುಧಃ ರುದ್ರಃ ಭಕ್ತಭಗೀರಥೇನ ಗಾಂಗಂ ವೇಗಂ ಅವಾಪ್ಯ ವೋಢಂ ಯಾಚಿತಃ ಸನ್ನ ಜಟಾಮಂಡಲೇ ತದ್ವೇಗಂ ರುದ್ಧ್ವಾ ಭಕ್ತಭಗೀರಥೇನ ವಿನತಃ ಸನ್ನ ಕಾರುಣ್ಯಾತ್ ಅವನೀತಲೇ ಪಾವನೀಂ ಸುರನದೀಂ ಆಪೂರಯತ್. ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ. ಪುರಾ ಪೂರ್ವಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ ಬ್ರಹ್ಮದೇವ ನಿರ್ದೇಶಾತ್ ಭಗೀರಥೆ ಶಂಕರದರ್ಶನಾರ್ಥಂ ಪ್ರತೀಕ್ಷಮಾಣೇ ಸತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಮಾನ್ಯ ವಿಬುಧಃ ಮಾನ್ಯಃ ಬ್ರಹ್ಮಾದಿಭಿರಪಿ ವಂದನೀಯಶ್ಚಾಸೌ ವಿಬುಧಃ ದೇವಶ್ಚೇತಿ ಮಾನ್ಯ ವಿಬುಧಃ. ರುದ್ರಃ ಉಮಾಪತಿಃ ಭಕ್ತಭಗೀರಥೇನ ಭಕ್ತಃ ಪೂರ್ಣಂ ಸಂವತ್ಸರಂ ಅಂಗುಷ್ಠಾಗ್ರ ನಿಪೀಡನಂ ಕೃತ್ವಾ ಭಗವದಾವಿರ್ಭಾವಂ ಪ್ರತೀಕ್ಷಮಾಣಶ್ಚಾಸೌ ಭಗೀರಥಶ್ಚ ಭಕ್ತಭಗೀರಥಃ. ತೇನ ಗಾಂಗಂ ಗಂಗಾಯಾಃ ಕುಟಿಲಾಪರನಾಮಧೇಯಾಯಾಃ ಬ್ರಹ್ಮಶಾಪಾಪಾದಿತಜಲಭಾವಾಯಾಃ ವಾಮನಪುರಾಣಪ್ರಸಿದ್ಧಾಯಾಃ ಅಯಂ ಗಾಂಗಃ. ತಂ ವೇಗಂ ವೇಗಃ ಸಲಿಲಸ್ರಾವಃ ತಂ ಅವಾಪ್ಯ ಶಿರಸಿ ಗೃಹೀತ್ವಾ ವೋಢುಂ ಧರ್ತುಂ ಯಾಚಿತಃ ಪ್ರಾರ್ಥಿತಃ ಯಾಚಿತಃ ಸನ್ನ ಇತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಜಟಾಮಂಡಲೆ ಜಟಾಃ ಸಂಹತಾಃ ಕೇಶಾಃ ತಾಸಾಂ ಮಂಡಲೆ ತದ್ವೇಗಮಿತಿ ವಾಕ್ಯಶೇಷಃ ರುದ್ಧ್ವಾ ನಿಗೃಹ್ಯ ತೇನೈವ ಭಗೀರಥೇನ ಇತಿ ವಾಕ್ಯಶೇಷಃ. ವಿನತಃ ಪುನರಪಿ ತಪ ಆಸ್ಥಿತೇನ ತೇನ ಪ್ರಣತಸ್ಸನ್ನ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಕಾರುಣ್ಯಾತ್ ಸಗರಸೂನೂನಾಂ ಸ್ವರ್ಗಪ್ರಾಪ್ತ್ಯೈ ಯತಮಾನೇ ಭಗೀರಥ ಅನುಕಂಪಾಯಾಃ ಅವನೀತಲೆ ಭೂತಲೆ ಪಾವನೀಂ ಸರ್ವಪಾಪಕ್ಷಯಕರೀಂ ಸುರನದೀಂ ಗಂಗಾಂ ಅಪೂರಯತ್. ಯಃ ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ. ಶ್ಲೋಕೇಸ್ಮಿನ್ ವಿದ್ಯಮಾನಾನಾಂ ಪದಾನಾಂ ಇತಿಹಾಸಪುರಾಣವಚನಮೂಲತ್ವಂ ಪ್ರಾಗೇವ ಉಕ್ತಂ ಪ್ರಥಮೇ ಭಾಷಣೆ. ಅತಃ ಇದಾನೀಂ ವಿಸ್ತರಶಃ ನ ವದಾಮಿ ತತ್. ಅನೇನ ಭಾಷಣಮಿದಂ ಸಮಾಪಯಾಮಿ. ಅನೇನ ಗಂಗಾಧರಾಷ್ಟಕ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಚ ಸಮಾಪ್ಯತೆ. ಭಾಷಣಮಿದಂ ಶ್ರೀ ಶಿವಮಹಾಪುರಾಣಸ್ಯ ದ್ವಿತೀಯಾಯಾಃ ರುದ್ರಸಂಹಿತಾಯಾಃ ಪಂಚಮೇ ಯುದ್ಧಕಾಂಡೇ ದೃಷ್ಟಾನಾಂ ಪಂಚಾನಾಂ ಸ್ತುತೀನಾಂ ಪಾರಾಯಣೇನ ಸಮಾಪಯಾಮಿ.
1: ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಡಿಯರ್ ಲಿಸನರ್ಸ್ ಆಫ್ ಶೈವಂ ಡಾಟ್ ಆರ್ ರೇಡಿಯೋ, ದಿ ಸೈಸ್ ಆಫ್ ಅವರ್ ಆಡಿಯೋ ಕಲೆಕ್ಷನ್ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಟು ಗ್ರೋ ಡೇ ಬೈ ಡೇ. ವಿ ನೌ ಹೋಸ್ಟ್ ಮೋರ್ ದ್ಯಾನ್ 25,000 ಆಡಿಯೋ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ಸ್. In order to make these extensive resources more accessible and beneficial to our radio listeners, we have reorganized our program schedule. Thirumurai Music and Thirumurai Discourses will be broadcast on Thirunariya Tamilosai. Philosophical Discourses and Periyapuranam Lectures in Tamil will be broadcast on Shivatattvam. Programs in languages other than Tamil will be broadcast on Shaivalahari. As a result of these changes, there will be some adjustments to program timings. We trust that you will kindly accept these schedule changes with understanding and patience. We also request you to encourage your relatives and friends to listen to and benefit from our radio services. Om Namah Shivaya.
2: Om. Sauhidham.